चारी वेळी वानर सेना वच राम आणि लक्ष्मण अत्रारे माई समोर हनुमंत राय उभो तो केला गो प्रभू मन तार आज्ञा दे दो मा सीता सीता ढूंढताणी लाव ढूंढताणी कवळाई संकट येत कळी काळ बिरेद वन मार हटाताणी आणि तार सीतान लाव सीतान अनुकेते रामेर दर्शन लेताणी रामेर आशीर्वाद लेताणी हनुमंतराया सुग्रीव जांबुवंती ये विचार करताणी तयारी की दे तयारी सीता सुधीर

आजके अध घटका तुरा पोपोता ला सेर मनता करले आणि करले मात्राम गाडी बाबा आजके परमानसी तुरण इंजे किन मळते माता सोबते गाडी सवरी किता गाडी सवरी कितोर सलाम सोमान के तुरने हरे सोमा सलाम सोमा गाडी तयार किन सोमाय नेके बाताला गाडी

आणि बता सोबत गाडी तयार की तो आणि सलाम सोमाल गाडी तयार की शिकून आधार गंदे सोतो गाडी तयार की तो राणी तो आणि गाडी तयार केसे करले मात्र आणि करले मात्र बातल उपुसतो राणी बातल दाना डेना बोकड बेको बोकड बेकड गाडी हा गाडी सोनान वाकात ने कल कल कल कल सोजे म्हणता बोकड बेकोड सोजे म्हणता खालार गाज सोजे म्हणता बता सोबत गाडी सनी के बताला शेर म्हणता आणि करले मात्र गाडी सरी पिता आणि करले मात्र बदनागुडा सरी पिता आणि करले बदनागुड राजे गड साजे गाड ने ते नागवा कुमे गाडी नि तला बार्द गाड पुली माया जोबन गाडता बाताल सरी पिता गाडी भोकोड भिकोड संजर मने के आणि गाडी भोकोड भिकोड संजर मने के आणि बताला शेर म्हणता आणि राणी बातल सवरे मासी उत्ता गाडी तगा राणी सोडले ध्यान लागना चेता होले माता होले पौसे पता नोसे रतन येने मोला दिखरा तुरो मोला कंचुली बाजे बान भाऊटा ममता भांगो भांगी मोतेन मनता।

असे स्वतःला श्रीमंता भरी विचारते आणि करले सर रवाने के मावा बाई बसके घड्या वाते मरते बोलो बाल कुश आता अरे खरले मात्रा मांगे तो पिता लाडत बाई बालो बाल कुश आने के बतल आशीर मनता बद विचारते खरले मात्रा मांगे तो पिता लाड करने के आणि मावा बाई बसकेन वाय वाला आयो बसकेन वाय वाला येता आणि पंचे मुकारते पिता ने करले मात्रा कोडा कुतुल चावरा पाटवार से बाई कालक नोरा वो कालक नोरा बाई नान मान की ने के बताला सिर मंता आणि करले हनुमान की ने के बाईन हनुमान की ता बाईन हनुमान की ता बरबार अंदर गंदुन रोपो तो ची पुस्तने बता लिंजर मंता आणि बदे विचारते आणि करले मात्रम त्याची पोषण वाकात ने सुकाल दुकाल पोसे किता आणि आणि टोपी मानगाडीचा लाद शेलाडून पेडा लातर के आणि टोपी ती शिवाने के आणि टोपी तलाड तत्ता भाती भाटो बघा म्हणतो बतते आणि टोपीला लाड तत्ता भाती करले गेडाम रामजी बघा म्हणतो रेंजे के म्हणता वरकांत एक गोष्टी करले बते संधी ध्यान म्हणता बोन फोर गेडाम रामजीन फोरो इके सोडागला सोडांता बघला सोडांता गेडाम रामजी दिसे कसलो बघा म्हणा नूर गेडाम रामजी इंजर म्हणता बाद विचारते मताला सिर म्हणता